रसिक मंडळी, नमस्कार. AMT वर आपले सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करीत आहात ऑन योन AM2. रसिक मंडळी, या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत हर्षवर्धन वावरी, सायली कांबळी यांच्या समुद्र आवाजात. प्रेमाच्या दुनियेत जाऊया कार्यक्रमाच्या आरंभी, ऐकूया प्रेमाचा नाव.

मंडिगू कुठे असाल तुम्ही चुनिंग करत राहा AM2 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या आम्ही वाजवित आहोत अरिया आंबेडकर यांचे सुमधुर आवाजात ऐकूया द टायटल सॉन्ग फ्रॉम द मूव्ही फुलवंती.

रसिकमनिऊ का या क्षणात हा संगीतमयी कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो दीपा सुचित्रा यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया बाई पण भारी देवा आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.